विनाशानं शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमस्ते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे दे नारायणी नमस्ते अंशयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी कौशा